0: से नमस्तं ऋतामे नमस्तं निर्वामे
1: नमो सर्वकाले नमो सर्वद्याले नमो सर्वरूपे नमो सर्वपूपे
0: नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले
1: नमस्तदेव नमस्तंग पेव नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे
0: नमो सर्वगौणे नमो सर्वभावने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे
1: नमो काल काले नमस्तद्याले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे
0: नमस्तं जरारं नमस्तं कीर्तारं नमो सर्वतन्त्रे।